जिस पह करूं बेनंती मेरा दुख सुख तुझ ही पास हम अवगुण परे एक गुण नाही अमृत।